वैजन गोय करगिर बांधर उधारे बास प्रेत मुगत पाथर गौतारे सर्वरूक अवगत नाम कल्याण रूम मंगल गुण गाम काहू जुगत कते ना पाइय धर्म नानक तिस मिलै जिन ख्या तोर कर्म

आखह कहते कीते बुद्ध, आखह दानव, आखह देव, आखह सुर नर मुन जन सेव, केते आखे आखन पाहे, केते कहे कहे उठ उठ जाहे।

अनेक अनंत कर्मी कर्मी होए विचार सच्चा आप सच्चा दरबार तिथे सोहन पंच प्रवान नदरी कर्म पावे निशान।

वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु वाहिंद्रु